हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन्यो पाया पौन पानी अगन बादे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम संयम जप तपो।

मिथ्या तन साचो कर मान्यो ए विद आप बंगावे जन नानक सौ जन मुक्ता राम भजन चितलावे सारंग महला नावा मन कर कभू ना हर गुण गायो।

ब्रज व्यास पढ़ाया, तिनका जग अठारह काए, कीर्तना चले चलाया, गणतना गनी हुकम पछाना, बोली पाए सुवाए, जो किस वर्ते तुरे सवाही, सब तेरी वडियाई, गुरमुख अलिपत लेप कदे न लागे, सदा रहे शरणाई, मनमुख मुगद आगे चेते नाही, दुख लागे पछताई।

कर भरयो भरपूर सगल घट रहो व्यापे व्यापक देखे जगत जाने कौन तेरे गते सर्व की रक्षा करे आते हर पते

विचारा तू घट कटे अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।